पवै न भेखो, ऐसा नाम निरंजन हुए जेको मन जाने मन कोई, पंच प्रवान पंच प्रधान पंचे पाव है दर गहमान पंचे सोहे दर राजान पंचा का गुरेक ध्यान जेको कह करै विचार करते कह करणै नाही सुमार तौ धर्म दया का पूत संतोख था प्रख्या जिन सूत जे को बुद्धै होवै सचियार तबलै उपर किता भार धरती होर पराय होर होर तिस्ते भार तलै।

सतां संसात रूपे, नमो परम तत्तंग तत्तंग स्वरूपे, नमो जोग जोगे, नमो ज्ञान ज्ञाने, नमो मंत्र मंत्रे, नमो ध्यान ध्याने,